0: बोलो बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो बोलो कुछ तो बोलो।
1: सोनी का कुवान पे दुनिया।